0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड. गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

गुड मॉर्निंग छत्रपती संभाजी नगर आरजे अदनान तुमच्या सोबत आलाय तुमची मॉर्निंग गुड करायला. काय मग झाली की नाही झोप? आता उठा लवकर, किती झोपता राव, 7 वाजून गेलेत. आणि हो, कधी कधी ना बघा कसं आहे, एक कप चहा आणि स्वतःशी थोडं बोलणं हे सगळ्यात मोठं मोटिवेशन असतं, कळालं का तुम्हाला? तर याच आधारावर ना तर आजचा आपला थॉट ऑफ द डे असा आहे की स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी सुरुवात असते आपल्या यशाची. आणि हो, कुणी नाही सांगत, पण फेलर सुद्धा एक टप्पा आहे आपल्या सक्सेसचा. जर तुम्ही फेल होत असाल तर तुम्ही सक्सेसचा एक एक टप्पा पार करतायत हे लक्षात ठेवा. कसं आहे बघा, शाळेत देखील बेल ना आधी वाजतच नाहीये, वेळेवरच वाजते. त्याचप्रकारे आपलं सक्सेस आहे ते पण येईल, पण त्याच्या वेळेवर. सो चिल ब्रो, थोडं पेशन्स ठेव ना आणि इतकं टेन्शन घेऊ नको. आणि आता उठ, किती झोपतो, आणि एक लक्षात ठेव, आजचा दिवस तुझा आहे आणि आज काहीतरी भन्नाट करणार आहेस तू. आणि फक्त बोलू नकोस, करून पण दाखव. काय सांगावं, कदाचित आजचा तुझा डे असू शकतो, तो स्पेशल डे जिसका तू इंतजार कर रहा था. खैर, अब इंतजार की घड़िया कम करते और फिर से एक बार आपको गुड मॉर्निंग कहते हैं. एंड आपकी मॉर्निंग गुड करने के लिए आज का पहला गाना प्ले करते. सो गुड मॉर्निंग छत्रपती संभाजी नगर, हे थॉट ऑफ द डे लक्षात ठेवा आणि तुमची मॉर्निंग गुड करा. थोड्याच वेळात पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत येणार आहे भरपूर गप्पा गोष्टी सांगायला. सो स्टे ट्यून विथ आरजे अदनान ऑन MTM 90.8 FM. Only on MGM 90.8 FM.

0: सुपर सुपर बात छत्रपती संभाजीनगर अँड आज आहे 18 ऑगस्ट. तर जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय. तर इतिहासात आज काय घडामोडी झाल्या होत्या. तर 1841 मध्ये जगात सर्वप्रथम ब्रिटनमध्ये राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली होती. त्यानंतर 1920 मध्ये अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. 1942 मध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला 1942 ला. यानंतर 1945 मध्ये इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्ष पदावर सुकार्नो हे कार्यरत झाले होते. आणि 1958 मध्ये बांगलादेशचे ब्रोझन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले होते. 2005 मध्ये जावा बेटावर वीज गेल्यामुळे 10 कोटी लोक अंधारात होते. आणि आज जन्मदिवस आहे 1700 मध्ये जन्मलेले मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा. यानंतर 1734 मध्ये जन्म झाला होता रघुनाथराव पेशवे यांचा. आणि 1934 ला जन्म झाला होता गीतकार कवी लेखक दिग्दर्शक गुलजार यांचा. आज गुलजार यांचा जन्मदिवस आहे. आणि 1967 ला जन्म झाला होता पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदी यांचा. तर हे होतं आजच्या दिवसाचं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा आरजे अदनानचा हा शो.
1: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: श्रोते हो नमस्कार. मनातल्या गोष्टी मनापर्यंत या कार्यक्रमात मी रंजना कल्याणकर, मानसतज्ञ, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे आजच्या समाजातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण खूपच नाजूक पण गंभीर अशा विषयाला हात घालणार आहोत. तो म्हणजे आजच्या समाजातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण. दैनंदिन जीवनात, दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रात, इतकेच नव्हे तर व्हॉट्सअपवरील लाईव्ह शूट केलेले बातम्यांचे देखील आपण व्हिडिओ आपण पाहत असतो. आणि आपण ती एखादी बातमी किंवा व्हिडिओ ऐकून सहज दुर्लक्ष करतो. परंतु काही व्यक्ती असे असतात की ते मनापासून हळहळ व्यक्त करतात, पण तेही किती वेळ? काही वेळापुरता. आणि पास काही वेळ निघून गेला की ते परत आपल्या आयुष्याला सुरुवात करतात. पण ह्याच्याबद्दल कुणी काही गंभीर असा विचार केला आहे का की विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? ते कोणत्या या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी जबाबदार कोण आहेत? खरंच आपल्या समाजातील सर्व लोकांना या गोष्टीचा किंचित तरी विचार केला पाहिजे. आपले मन ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खरंच सुन्न होऊन जाते. मन, इच्छा, व्यक्तीच्या भावना, कल्पना, स्मृती, निर्णय क्षमता, जाणीव अजाणीव मानसिक प्रक्रियांचे केंद्र म्हणजे मन होय. ही झाली साहजिक, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मनाची एक व्याख्या आपण म्हणता येईल आपल्याला. मित्रांनो, मन दिसत नाही परंतु त्याच्या कार्याचा अनुभव आपल्या विचार, वर्तन, भावनांमधून येत असतो. मानसशास्त्रात मनाला व्यक्तीच्या सर्व मानसिक क्रियांचे मूलभूत आधार मानले जाते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी परीक्षेपूर्वी अभ्यास करत असताना त्याच्या मनात मी चांगले गुण मिळवू शकतो असा सकारात्मक विचार येतो. त्यामुळे तो आत्मविश्वासाने अभ्यास करतो आणि चांगली परीक्षेत कामगिरी करतो. या उलट मी नापासच होईल असा नकारात्मक विचार आल्यास त्याला भीती, चिंता, तणाव जाणू शकतो. यावरूनच मनाचा विचार, भावना आणि थेट वर्तनावर काय परिणाम होतो हे स्पष्ट होते. आता मनाचा जर विचार करायचा झालास, असा निगेटिव्ह नकारात्मक विचारांमधून कधी कधी त्या गाण्याची आठवण होते. दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना. मित्रांनो, हे गाण्याचा आशय आपण जसा घेऊ तसा आहे. म्हणजे जिथे काही निगेटिव्ह गोष्टी असतील, नकारात्मक असतील, आपल्याला पटत नसतील, त्या गोष्टींकडे आपण लक्ष नाही द्यायचं आणि दुसरीकडे मन वळवायचं. परंतु काही जण ह्या गाण्याचा असा अर्थ घेतील की माझं मन तिथे लागत नाहीये आणि मग ह्याच्या तून अगदी क्षणभरातून विचार तयार होतो, तो होतो तो आत्महत्येचा. साध्या सोप्या सांगायचं झाल्यास आत्महत्या म्हणजे स्वतःच स्वतःचा जीव घेणे होय. परंतु त्यामागे नक्कीच काहीतरी इंटेन्शन नक्कीच असते. आत्महत्येची कारणे बघायची झाल्यास खूप आहेत हो. आजच्या युगामध्ये काहीही क्षुल्लक कारण जरी असलं, क्षणार्धामध्ये तो व्यक्ती होत्याचा नव्हता होतो हे आपण खूप वेळा ऐकण्यात आलं आहे, टीव्हीवर बघितलेलं आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. बरोबर, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर असेल तर तणाव. तणाव आणि कोणतं सांगा बघू, डिप्रेशनमध्ये जात आहेत लोक, स्क्रिझोफेनिया. आणि भारतामध्ये स्क्रिझोफेनिया आणि डिप्रेशनचे प्रमाण इतर देशांपेक्षा आपल्या भारतामध्ये जास्त वाढत आहे. मित्रांनो, मग हे का होतंय कधी कुणी विचार केलाय? नाही ना, गरज आहे मित्रांनो, खरच गरज आहे. आज एक घराआड कुणालाही लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं हे टेन्शन घेत असतात, तणावाखाली जीवन जगत असतात. मग नको हे दूर व्हायला, कोण करणार? अहो तुम्ही, आम्ही, दुसरं कोण? मग आठवतंय ह्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक टेन्शन मागे काही ना काही कारण असतात. कारणाशिवाय या जगात काहीही नाही. प्रत्येक गोष्ट जी घडत असते त्या मागे काही ना काही कारणच असतं. या कारणांमध्ये बघायचं झाल्यास आपल्याला आजच्या समाजात विभक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण जे आहे ते झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मुलं मोठी झाली, नोकऱ्या लागल्या, त्यांची लग्न झाली, नोकरीच्या कामानिमित्त ते बाहेर गावाला जातात आणि विभक्त कुटुंब आपोआपच तयार होतं. काही लोकांमध्ये कुटुंबात मतभेद, द्वेष निर्माण होऊन ते विभक्त होतात. अहो, पण ह्या विभक्त कुटुंब झाल्यामुळे तुमच्या मुलांवर काय परिणाम होतो कधी विचार केला आहेत का? त्यांचे संस्कार कसे घडतील? त्यांच्यावर कोण जबाबदारी घेईल? तुम्ही तर नोकरी निमित्ताने बाहेर असता, मग मुलांकडे लक्ष देणार कोण? आला ना मोठा प्रश्न. मग अशा वेळी नोकरीमुळे मुलं एकटे राहणार हा एक परिणाम, म्हणजे त्यांच्याकडे नकळत दुर्लक्ष होणार, मुलांशी संवाद कोण साधणार, त्यांच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष होत जात आहे, ते कोण पूर्ण करणार? विद्यार्थी सतत तणावाशी असून पालकांना त्याच्याशी बोलण्यासाठी वेळ मिळत नाही, हे साधारण कार्य नाहीये. हे कार्य जर आपल्याला करायचं असेल तर तुम्हाला मुलांकडे लक्ष द्यावंच लागणार. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अतिलाड. मित्रांनो, आजकाल एक किंवा दोन मुले असतात आणि आपलेही आपल्या आईवडिलांनी भरपूर लाड केलेले आहेत, पण त्या लाडा करण्यामागे काहीतरी मर्यादा असल्या पाहिजेच. खूप पालक असे आहेत की मुलाने मुलीने एखादी गोष्ट मागितली की दुसऱ्या क्षणी ती त्याला दिली जाते. मग तो मोबाईल असो, लॅपटॉप असो, सायकल असो की अजून कुठलीही गोष्ट असो. उदाहरणार्थ मी मुद्दामून हे घेतलंय मोबाईल आणि सायकल, कारण मोबाईलचं फॅड इतकं वाढलंय की त्याच्यामुळे अनेक व्याधी तयार होत आहेत. पुढे आपण त्याचा विचार करणारच आहोत. पण अतिलाड, कुठल्याही गोष्टीचा अतिलाड करणं किती घातक ठरत आहे हे पण दिसून येत आहे आपल्याला. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, आताच एक 15 दिवस आधी बातम्यांमध्ये ऐकलं की एका 7वीतल्या मुलाला मोबाईल पाहिजे होता आणि तो त्याच्या आईवडिलांनी काही कारणास्तव, कदाचित आर्थिक परिस्थिती म्हणता येईल आपल्याला, त्याच्यामुळे त्यांनी तो त्याला दिला नाही, किंवा अजून मे बी काही कारण असू शकतं. तर न दिल्यामुळे, त्याला मोबाईल न दिल्यामुळे त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आणि स्वतःचं जीवन संपवलं. म्हणजे अतिलाडाचा परिणाम ना, हे व्हायला पाहिजे का? मग ह्याला जबाबदार कोण ना? दुसरं म्हणता येईल पैशाचा अपव्यय. गरजेपेक्षा मुलांना आजकाल पालक जास्त पैसे देत आहेत. यामुळे काय होतं? जबाबदारीची भावना आपली कमी होत आहे. मोबाईलचे व्यसन. अहो, मोबाईलचे व्यसन जर बघायचं झाल्यास आजकाल जन्माला आल्यानंतर 1-2 महिन्यातच पालक त्यांना मोबाईलवर गाणे लावून देतात, अंगाई गीत लावून देतात, पण कोणीही स्वतः अंगाई म्हणण्याचा प्रयत्न करत नाही. तुमच्या प्रत्येकाच्या घरी किंवा आजूबाजूला तुम्ही तेच बघता की पालक लोक मुलांना मोबाईलवर गाणे लावून देतात आणि आपली आपलं कामं करत राहतात. का? तर मुलं ऐकतच नाहीत, त्यांना मोबाईलशिवाय होतच नाही. अहो, तुम्ही जन्मल्यापासूनच त्यांना मोबाईलची सवय लावणार तर ते कसे ऐकणार? त्यांना तुमच्यापेक्षा जास्त तो मोबाईल त्यांचं करमणूक करतोय ना, मग कसं ऐकणार ते? तुम्ही मोबाईलवर गाणे लावून देणार, व्हिडिओ लावून देणार, मग ते बघत बसणार, बघत बघत खात राहणार. जर मोबाईल हातातून काढला तो खाणारही नाही आणि त्याचं लक्ष राहणार नाही आणि तो रडत राहणार. आणि तो रडला की तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामामध्ये लक्ष घालता येणार नाही. म्हणून तुम्हीच तर त्यांना मोबाईलची सवय लावता आणि मग म्हणता आमचा मुलगा खूपच मोबाईल बघतोय. मग त्याचा परिणाम काय? लहानपणापासूनच त्याच्या डोळ्यांवर परिणाम होतोय, त्याच्या मेंदूंवर परिणाम होतोय. पुढे जाऊन ही पिढी कशी घडणार हो? आणि ह्याला जबाबदार दुसरं तिसरं कुणीच नाहीये. आधी तुम्हीच सांगा मला की तुम्ही लहान असताना तुम्हाला मोबाईलची सवय होती का? नाही. तुम्ही मनाचे श्लोक बोलायचे, सकाळी सकाळी आई वडिलांबरोबर उठायचे, फिरायला आजी आजोबांसोबत जायचे, सकाळी व्यायाम करायचे. करायचे की नाही? आता काही करत नसतील तो भाग वेगळा, पण बरेचसे लोक करत होते आणि आजही करत आहेत. आजच्या मुलांचं काय आलं मित्रांनो लक्षात? व्यसनाधीनता. अतिशय गंभीर विषय. विविध व्यसनांमुळे निर्णय क्षमता, भावनिक नियंत्रण, सामाजिक बंधनांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अहो, आजकाल पालक लोक स्वतःच्या शेती घरदार विकून मुलांना विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी इथं पैसा देतात आणि ह्यापैकी काही म्हणताना काही न म्हणता बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. तुम्ही पाहत असाल, पण मला काय करायचंय? कधी कधी बघून मन थोडस दुःखी होतं किंवा त्यांच्याबद्दल, अरे बापरे हा मुलगा असा आहे, ही मुलगी अशी आहे, हे काय त्यांचं वय आहे? पण ते तुम्ही व्यसन त्यांचं कसं दूर होईल आणि कसं लागलं याबद्दल कधी विचार केला आहे? पालक लोक तर गावी राहतात, त्यांना तर कळतच नाही. मग त्या पालकांनी कधी येऊन बघितलंय आपला मुलगा काय करतोय, त्याचं शिक्षण कुठं आहे, कसं आहे, काय करतो आहे? तो कोणाच्या वाईट संगतीत तर नाही पडला? मित्र परिवारांमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनावर नक्कीच नकारात्मक बदल होऊ शकतात, त्यांना वाईट सवयी लावतात. अभ्यास आणि कुटुंबापासून ते 100% दुरावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग हे दूर कोण करणार? पालकच ना. जोपर्यंत पालक बालक संबंध येत नाही तोपर्यंत ह्या जी कारण मी सांगते त्यावर काहीही सोल्युशन निघणार नाही. करेक्ट आहे. मग आता पुढे जर गेलो तर अजून एक कारण सांगता येईल, शैक्षणिक ताण. पालकांचा इतका भडीमार असतो आपल्या मुलांवर की तुला इतके पर्सेंटेज मिळालेच पाहिजे, 95% मिळालेच पाहिजे, तू पास झालाच पाहिजे, पहिला आलाच पाहिजे, मेडिकल इंजिनिअरिंग सीईटी जेई नेट ह्या सगळ्या परीक्षांमध्ये तू टॉपर असला पाहिजे किंवा असली पाहिजेस. ह्या सगळ्या विचारांचा त्याच्यावर इतका गंभीर परिणाम होतो आणि त्याच्या मनामध्ये सारखं बोधरेशनमध्ये जातो, टेन्शन येतं, डिप्रेशनमध्ये जातो तो. परीक्षेतील अपयश, कमी गुण, अभ्यासाचा वाढता ताण, स्पर्धा ह्या सगळ्यामुळे त्याच्यामध्ये ना जे डिप्रेशन येतं त्याच्यामध्ये वरच्यावर वाढ होत जाते. मग ह्याचं काय करायचं? क्वेश्चन मार्क. अजून एक सांगता येईल, कौटुंबिक समस्या. मी मगाशी म्हणले विभक्त कुटुंब पद्धती. मुलांच्या कारणांवरून ऑफिसमध्ये टेन्शन असेल, इतर सामाजिक काही कारणं असतील.

असतील, काही पालकांच्याच व्यसना असतील, त्यांचा मोबाईलचं व्यसन असेल, मे बी होऊ शकतं आणि आता दिसूनही येतं, किंवा पालकांच्या मित्रांची सवय असेल वाईट काही, अशा सगळ्यांचा परिणाम कोणावर होतो? मुलांवर. त्यामुळे होतं असं की ह्या सगळ्या तणावपूर्ण आई वडिलांचे वादविवाद होतात. आई वडिलांचे वादविवाद झाले तर मुलांवर त्याचा परिणाम होतो गंभीर, आणि ह्याच्यातून त्यांना विचार येऊ लागतात कशाचे, आत्महत्येचे. जगू की नको जगू, काय करू? काही जण शिक्षण पूर्ण करतात, मग शिक्षण झालं आता काय, करिअर, नोकरी, आर्थिक स्थैर्य, या सर्वांबाबत त्यांच्यामध्ये अनिश्चितता निर्माण होते. आणि मग ह्याच्यातूनच मी इतकं करतोय, इतकं करतीये, तरीही मला मी परीक्षेत पास होत नाहीये, मग माझा जगण्याचा अर्थ काय, मी काय करू? ह्याच्यातूनच त्यांना जगणं नकोसं होतं आणि आत्महत्येच्या पाऊल वाटेवर ते चालायला सुरुवात करतात. आणखीन एक सांगता येईल, सामाजिक व नातेसंबंधामधील समस्या. मित्रमैत्रिणींशी मतभेद. आपण कॉलेजमध्ये बघितलं किंवा रस्त्यावर जरी येता जाता एखाद्या चौकात बघितलं, बऱ्याचदा मित्रमैत्रिणी भांडताना दिसतात. मित्रांशी मतभेद, सामाजिक एकाकीपणा, प्रेमासंबंधी अडचणी, छेडछाड. छेडछाड हे खूप गंभीर आहे बरं का. काही मुलांना इतकं त्यांना वाईट वाटतं की चार चौघांमध्ये आपल्याला कुणी काही बोललं आणि आपल्याला छेडलं तर काय करून काय नको, काय म्हणजे काहीही विचार न करता ते सरळ आत्महत्येचा रस्ता वापरतात. ते ऑनलाइन पण छळ होतो मोबाईलद्वारे, इंस्टाग्राम, इंटरनेट याद्वारेही त्यांना त्रास होतो. विद्यार्थ्यांचा भावनिक त्रास झाला की हे वेगळ्या वळणावर चालले हे लक्षात येतं. आता म्हणता येईल मानसिक आरोग्याच्या समस्या सर्वात महत्वाचं कारण मित्रांनो, नैराश्य, तीव्र चिंता, कमी आत्मविश्वास, असहायतेची भावना आणि भावनिक अस्थिरता यासारख्या समस्या आत्महत्येची जोखीम नक्कीच वाढवू शकतात. पुढे अपयशाची भीती. अपयश म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य अपयशी ठरणे, असा नकारात्मक विचार विद्यार्थ्यांच्या अडचणी अधिक अधिक अधिक तीव्र करू शकतो. त्यामुळे त्यांनी अपयशाची भीती, अपयश जरी आलं त्यातून यश कसं मिळेल, म्हणतात ना अपयश हे यशाची पहिली पायरी. जर ही पहिली पायरी चढली तर यश नक्कीच गाठणार. पुढे आधाराचा अभाव. विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी विश्वासू व्यक्ती, मित्र, पालक, समुपदेशक उपलब्ध नसल्यास त्यांना छोटीशी समस्या देखील खूप मोठी आहे आणि असंही आहे असे वाटू लागते. आता मित्रांनो, ही सगळी कारणे पाहता आत्महत्याची लक्षणे काय, तुम्ही म्हणाल हे काय सांगताय आपल्याला, हे तर आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, नवीन काय आहे? अहो, जेव्हा थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हणतो ना आपण, तर हे एका एका विचारातूनच हा उद्रेक होऊन विद्यार्थी आत्महत्येच्या दिशेने वाटचाल करू लागतात. तेव्हा आपल्याला आत्महत्येची लक्षणे काय आहेत हे देखील पाहावे लागतील. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक, कौटुंबिक, भावनिक ताणतणाव आहेत ते आपण पाहिलेलेच आहेत. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घ्यायची ती वर्तनातील अचानक बदल. एखादा विद्यार्थी, एखादी व्यक्ती नेहमी आनंदी आणि सक्रिय असणारी अचानक शांत झाली, उदास झाली, चिडचिडा आणि अलिप्त होऊ लागला तर समथिंग इज रॉंग. सामाजिक त्यांचा संपर्क कमी होऊ लागला, मित्र, कुटुंबीय आणि शिक्षकांपासून दूर राहणे
एकटेपणा पसंत करणे, पूर्वी आवडणाऱ्या वस्तू किंवा उपक्रमामध्ये सहभागी न होणे किंवा सहभाग कमी करणे, हेही एक लक्षण आहे. अभ्यासातील बदल, अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही, शैक्षणिक कामगिरीत अचानक घट होते, वर्गात सारखं उपस्थित राहू शकत नाही किंवा परीक्षेबद्दल खूप चिंता वाटणे, सतत दुःखी, निराश, असहाय्य, निरर्थक वाटणे, स्वतःबद्दल नकारात्मक विचार व्यक्त करणे, हे महत्त्वाचे संकेत आहेत बरं का मित्रांनो. झोप व दैनंदिन सवयींमध्ये बदल, झोपेच्या वेळेत मोठा बदल होणे, सतत थकवा जाणवणे, खूप झोपणे किंवा झोपच न येणे, इतरांना देण्यासारखे बदल दिसणे, हे गांभीर्याने घेतले पाहिजे बरं का मित्रांनो. माझ्यामुळे सर्वांना त्रास होत आहे, माझ्यासाठी काहीच चांगलं नाही, ही निराशाजनक त्यांच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाले तरी हे एक आत्महत्येकडे वळणारे लक्षणच समजावे. यासारखे अनेक लक्षणं आपल्याला दिसून येतात. अजून एक सांगता येईल, आजकाल ना फॅड आहे एकमेकांची जिरवायची. जिरवायची म्हणजे तू ऐकत नाही ना, मी असं करणार, तुझी जिरवतोच मी चांगली. ह्या जिरवतो शब्दामध्ये खूप ताकद निर्माण झाली आहे निगेटिव्हिटीची. नकारात्मक पद्धतीने एकमेकांची जिरवण्याच्या नादात ते स्वतःचं आयुष्यच जिरवून टाकतात, संपुष्टात आणतात. म्हणजे जिरवणं हा शब्द किती घातक आहे ह्याचा नक्की विचार करायला पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर आपण एक महत्त्वाचा विषय म्हणजे आलो आहोत की आत्महत्येची प्रतिबंधात्मक उपाय. उपाय सांगताना भावनिक आधार देणं खूप सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावनिक आधार आहे. पालकांनी विद्यार्थ्यांची समजून घेणे, प्रेमाने वागणे, सहानुभूतीने वागणे, त्यांच्याशी संवाद साधणे, समस्या संपूर्ण शांतपणे ऐकून घ्याव्यात, त्यांना दोष देऊ नयेत. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास, परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना ओरडण्याऐवजी पालकांनी त्यांच्याशी समजूतदारपणे बोलून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, म्हणजे त्यांना एक भावनिक आधार मिळतो. नाही तर त्यांना कळतच नाही की मला आता कमी गुण मिळालेत आणि मला माझे आई बाबा काय बोलतील, काय करतील, त्याच्या त्या विचारात इतका गांगारून जातो की तो कधी कधी घरी न येता कायमचा बाहेर राहतो आणि जातो तो आत्महत्येकडे विचारत्याचा. समुपदेशनाची सुविधा. शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध करून देणे आजची काळाची गरज आहे मित्रांनो. आता तर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर देखील समुपदेशकाच्या हेल्पलाईन नंबर आणि लिंक दिलेले आहेत, ज्याचा कोणीही केव्हाही वापर करू शकतो आणि त्याचा फायदा करून घेऊ शकतो. आजच्या विद्यार्थ्यांवर आणखीन एक उपाय म्हणजे त्यांचा शैक्षणिक जो दबाव आहे ना तो कमी केला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांची क्षमता, आपल्या मुलांची क्षमता काय आहेत त्यानुसार तुम्ही अपेक्षा ठेवा ना त्यांच्याकडून. गुणांपेक्षा त्यांचे प्रयत्न, कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासाला महत्त्व तुम्ही द्या, मग नक्कीच तो यश संपादन करू शकेल. पालक शिक्षक संवाद वाढवणे. विद्यार्थ्यांच्या वर्तनात अचानक बदल दिसल्यास पालक आणि शिक्षकांनी परस्पर संवाद साधलाच पाहिजे, आवश्यक ती मदत घेतलीच पाहिजे. यामध्ये मित्र मैत्रीण, आपले आई वडील, आजी आजोबा, नातलग किंवा समुपदेशक, अजिबात संकोच न बाळगता कुणाचीही मदत घेतली पाहिजे आणि मुलांची अडचण दूर केली पाहिजे. अजून एक आहे ते म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना इतरांपुढे कोणी पाहुणे आले असतील किंवा त्यांचे शिक्षक असतील, त्यांचे मित्रमैत्रिणी असतील आणि त्यांच्या समोर जर त्यांना ओरडा केला, त्यांना नको ते बोललं किंवा एखादी चुकून वाईट शब्द बोलला, ते
ते त्यांच्या मनाला इतकं लागतं मित्रांनो कि ते सहन नाही करू शकत. त्याच्यातूनच त्यांना माझ्या मित्रांपुढे माझ्या आई बापांनी किंवा माझ्या मित्रांनी शिक्षकांनी मला वाईट बोलले ह्याचा इतका गंभीर त्यांच्यावर परिणाम होतो आणि ते जातात आत्महत्येच्या विचाराकडे आणि ते स्वतःचं आयुष्य संपुष्टात आणतात. त्याच्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे, मुलांच्या चुका ह्या एकांतात बसून समजावून सांगणे, पुढे सकारात्मक वातावरण निर्माण करणे, शाळा महाविद्यालयात सुरक्षित मैत्रीपूर्ण भेदभाव मुक्त वातावरण असावे. आजकाल शाळा असो महाविद्यालय असो किंवा ऑफिसेस असो एकमेकांना पाण्यात दाखवणं आणि एकमेकांना चिडवण्याचा प्रकार खूप वाढत आहे मित्रांनो. आणि काही लोकांमध्ये ते सहन करण्याची शक्ती फार असते आणि काहीच सहन करू शकत नाही, त्यामुळे ते सहन न झाल्यामुळेही आत्महत्येचं प्रमाण वाढत असते. त्याच्यामुळे आपण एखाद्याची किती खिल्ली उडवावी ह्याला पण काहीतरी लिमिटेशन्स पाहिजेत. चेतावणीची लक्षणे खूप गांभीर्याने घेतली पाहिजे आपण. त्याच्यामध्ये एखादा जर विद्यार्थी गंभीर वर्तन दिसल्यास त्याच्यामध्ये दुर्लक्ष करायला नाही पाहिजे. विश्वासू प्रौढ व्यक्ती मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्यावी आणि हे खूपच काळाची गरज आहे. त्यामुळे समुपदेशकाचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही वेगवेगळे छंद जोपासू शकतात. उदाहरणार्थ सायकलिंग करणे, व्यायाम करणे, फिरायला जाणे, वेगवेगळ्या कला जोपासणे. उदाहरणार्थ चित्र, रांगोळी, गायन, वादन, नृत्य, पुस्तकं वाचणे यासारखा कोणतेही छंद तुम्ही जोपासू शकता. आणि हे जर छंद जोपासले ना तर व्यक्तीमध्ये मानसिक शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास नक्कीच मदत मिळते. अशा प्रकारचे उपाय आपण प्रत्येकाला, प्रत्येक आई वडिलांनी किंवा विद्यार्थ्यांनी ही स्वतः आपल्या आचरणात आणले पाहिजे. ह्या सगळ्यांचा सारांश सांगायचा म्हणजे ट्रिपल एसचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे मित्रांनो. तुम्ही म्हणाल ट्रिपल एस, यस ट्रिपल एस. म्हणजे पहिला एस आहे संपर्क. तुम्ही एकमेकांशी संपर्क करा. संपर्क झाला, दुसरा यस येतो संवाद साधणे. यस फॉर संवाद. संवाद साधा, संपर्क करा, संवाद साधा. आणि तिसरा यस, तिसरा यस संपर्क साधून संवाद साधल्यानंतर त्या अडचणीचे समाधान करा. हे झाले ट्रिपल एस. ह्या त्रिसूत्री कार्यक्रमाचा वापर केला की जगातील कुठल्याही समस्येचे तुम्हाला उत्तर नक्कीच मिळणारच. लिहून ठेवा, पण संपर्क महत्वाचा. संपर्क, संवाद आणि समाधान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत. शेवटी एवढंच म्हणेल मित्रांनो, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. धन्यवाद.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

हॅलो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है आणि मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, संध्याकाळची ही निवांत वेळ आणि या वेळेला जर शब्दांमधून कोणी आपल्याशी अगदी मनापासून गप्पा मारू शकत असेल तर ते म्हणजे गुलजार साहेब. कधी दोन ओळीत प्रेम सांगतात, कधी एखाद्या छोट्याशा प्रसंगातून पूर्ण आयुष्य समोर उभं करतात आणि म्हणूनच गुलजार साहेबांचं लिखाण ऐकलं की एक वेगळीच फील येते. त्यांच्या कविता असोत, सिनेमे असोत किंवा गाणी, त्यांचं प्रत्येक काम म्हणजे थोडं वेगळं, थोडं शांत आणि मनात बराच वेळ राहणार. आज त्यांच्याच काही भन्नाट गोष्टी जाणून घेऊयात आणि सोबत अर्थातच त्यांच्या शब्दांची गाण्यांची ही सुंदर सफर, कारण की आज आहे गुलजार साहेबांचा जन्मदिवस. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

0: गेट वन फ्री होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार.

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, आज आहे फिल्म मेकर लिरिसिस्ट गुलजार साहेबांचा जन्मदिवस. आपण गुलजार साहेबांचं नाव घेतलं की लगेच डोक्यात

पण गुलजार साहेब फक्त लिरिसिस्ट नाहीत, ते लेखक, दिग्दर्शक, पटकथा लेखक, कवी, म्हणजे बॉलिवूडमधल्या जवळपास प्रत्येक क्रिएटिव्ह डिपार्टमेंटमध्ये त्यांचा ठसा आहे. आणि त्यांच्या सिनेमांचं वैशिष्ट्य काय, मोठमोठे डायलॉग नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमधून काहीतरी मोठं सांगण्याची त्यांची स्टाईल. म्हणूनच गुलजार साहेबांचं काम बघताना एक गोष्ट जाणवते, कथा सांगायची असेल तर शब्द मोठे असण्याची गरज नाही, शब्दांमध्ये भावना मोठी असावी लागते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा MGM Radio 90.8 FM. साथ है तो बात है.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761200.
2: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
3: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईलही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
3: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता: द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आज आहे गुलजार साहेबांचा जन्मदिवस। गुलजार साहेबांच्या गाण्यामध्ये एक खास गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली का? ते नेहमी अगदी वेगळ्या प्रतिमा वापरतात। पाऊस, चांदणं, कागद, खिडकी, वारा, अगदी रोजच्या आयुष्यातल्या साध्या गोष्टी, पण त्यांच्या हातात गेल्यावर त्या गोष्टी कविता बनतात। आणि म्हणूनच त्यांचं एखादं गाणं पहिल्यांदा ऐकलं की फक्त छान आहे असं वाटतं, पण काही वर्षांनी तेच गाणं पुन्हा ऐकलं की त्याचा अर्थ वेगळा जाणवतो। कदाचित म्हणूनच गुलजार साहेबांची गाणी एका जनरेशनची नसतात, प्रत्येक जनरेशनची ती होतात। काही शब्द काळानुसार जुने होतात, पण काही शब्द काळाबरोबर सुंदर होत जातात। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: बाय वन गेट वन फ्री. होय होय, खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
0: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
0: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
3: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
1: पत्ता: द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
4: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड. सवाल जवाब, MHG सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, MGM परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, गुलजार साहेबांचा आज जन्मदिवस आहे. गुलजार साहेबांबद्दल बोलताना एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते. त्यांच्या लिखाणात प्रेम आहे, विरह आहे, आठवणी आहेत, नाती आहेत, पण सगळं काही अगदी हळूच येतं. कुठेही जबरदस्ती नाही. भावना सांगण्यासाठी मोठे मोठे शब्द नाहीत. आणि कदाचित म्हणूनच गुलजार साहेबांच्या एखाद्या ओळीवर आपण अचानक थांबतो, कारण ती ओळ आपल्या आयुष्यातलीच गोष्ट सांगत असते. आज गुलजार साहेबांना आठवताना एक छोटासा थॉट, काही माणसं आपल्याला भेटत नाहीत पण त्यांच्या शब्दांमधून आयुष्यभर भेटत राहतात, आणि गुलजार साहेब त्यांच्यापैकीच एक. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या भन्नाट परंपरेचा एक भाग म्हणजे आरजे भूषण। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या भन्नाट परंपरेचा एक भाग म्हणजे मंगळागौर। श्रावणातल्या मंगळवारी महिलांसाठी होणारा हा उत्सव म्हणजे फक्त पूजा नाही तर गेम्स, गाणी, उखाणे, फुगड्या आणि भरपूर धमाल। पूर्वीच्या काळात मंगळागौरच्या रात्री गावातल्या बायका एकत्र यायच्या, खेळ खेळायच्या, गाणी म्हणायच्या आणि आजही अनेक ठिकाणी ही परंपरा अगदी उत्साहात जपली जाते। म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर मंगळागौर म्हणजे आपल्या संस्कृतीचा ट्रॅडिशनल एंटरटेनमेंट पॅकेज। फरक एवढाच, त्यावेळेस मोबाईल नव्हतं पण एंटरटेनमेंट मध्ये काहीच कमी नव्हती। ऐकत रहा एमजीएम रेडिओ विथ आरजे भूषण, ओनली ऑन 90.8 FM, साथ है तो बात है।

0: बाय वन गेट वन फ्री होय खर एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग

0: सोबत।
1: द्वारकादास श्याम कुमार स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत।
3: पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991।
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

व्हाय ट्यूजडे फील्स डिफरंट. वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, सात हे तो बात है. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि ट्यूजडे बद्दल एक मजेशीर ऑब्झर्वेशन असं आहे की मंडेचा मूड अजून गेलेला नसतो, वेन्सडे अजून आलेला नसतो, म्हणजे ट्यूजडे हा लिटरली वीकच्या मध्ये अडकलेला दिवस आहे. पण खरं सांगायचं तर ट्यूजडे हे एक परफेक्ट रिमाइंडर आहे. मंडेला आपण म्हणतो चल आठवड्याची सुरुवात करूया, ट्यूजडेला कळतं अरे सुरुवात केली पण कामही सुरू करावं लागणार ना. पण गमतीचा भाग बाजूला ठेवला तर आजचा दिवस एक छोटासा पुश देण्यासाठी परफेक्ट आहे. आठवड्याचा अजून बरेच दिवस बाकी आहे, म्हणजे प्लान करण्यासाठी, एखादं पेंडिंग काम कम्प्लीट करण्यासाठी आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढण्यासाठी अजूनही भरपूर वेळ आहे. तर तुमच्या ट्यूजडेला बोरिंग होऊ देऊ नका, संध्याकाळ तर आपलीच आहे. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

0: दिल।
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in
1: or call 906761-2000.
3: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर्स.
4: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
3: म्हणजे स्टाईलही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
4: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
3: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, पीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
5: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आता आपण जर आपल्या शहराकडे वळूया. आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या रस्त्याच्या पॅच वर्कचं काम सुरू आहे आणि या कामासाठी महापालिकेला तब्बल 19 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि खराब झालेला रस्ता यामुळे वाहन चालकाची होणारी कसरत आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे, इव्हाना रोज अनुभवतोच. काही ठिकाणी पॅचवर्क पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आलाय, पण मात्र काही ठिकाणी अजूनही काम बाकी आहे. कालच एका खड्ड्यातून माझ्या शूज आणि पॅन्ट वरती चिखल उडाला राव. पण ठीक आहे, काम सुरू झालंय म्हणजे आता शहरवासियांना एक अपेक्षा, पॅचवर्क फक्त कागदावरच नाही तर रस्त्यावर व्यवस्थित दिसायला हवं. तर छत्रपती संभाजीनगरकरांनो, रस्त्यावरून जाताना थोडं सावध आणि प्रशासनाकडून काम लवकर आणि टिकाऊ होण्याची अपेक्षा. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: बाय वन गेट वन फ्री, होय होय खर, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
0: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंग चा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
0: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
3: ही ऑफर 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
1: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
4: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण, सवाल जवाब, MHJ सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, MGM परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। तर मित्रांनो, आजचा आपला हा संध्याकाळचा गप्पांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? गुलजार साहेबांच्या शब्दांपासून ते मंगळागौरच्या धमाल परंपरेपर्यंत आणि आपल्या संभाजीनगरच्या अपडेटपर्यंत तुम्हाला आजचा शो कसा वाटला आणि कोणता भाग आवडला आणि मी कुठला भाग या शोमध्ये इन्क्लूड करावा मला नक्की सांगा। त्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करू शकता। माझा इंस्टाग्राम ID आहे RJ_भूषण.पवार। आणि हो, फक्त DM करून थांबायचं नाही बरं का, इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूयाच अशाच गप्पांसोबत। तोपर्यंत ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761-2000.
2: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
3: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
3: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: बाय वन गेट वन फ्री. होय होय, खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
0: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
0: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
3: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
1: पत्ता: द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
4: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण, सवाल जवाब, MHG सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, MGM परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण. सवाल जवाब, MHG सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, MGM परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा चिकित्सा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगेशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: नमस्कार, छत्रपति संभाजी नगर
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपति संभाजी नगर
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.